तू युग युग एको सदा सदा तू एको जी तू निश्चल करता सोई तुझे आपे भावे सोई वरते जी तू आपे करे सो होई तुझे आपे सृष्ट सब पाई जी तुझे आपे सिर सब

संगा जीते नमा संगा पीते नमा संगा बाहे नमा संगा काहे नमा संगा नीले नमा संगा नादे नमा संगा शेदे नमा संगा गादे नमा संगा गंजे नमा संगा पंजे नमा संगा उदारे नमा संगा पारे नमा संग सो एकाय नमा संगा नेकाय नमा संगा भूते नमा संगा जूते नमा संग नर कर्मे नमा संग नर परमे नमा संग नर देशे नमा संग नर पैसे नमा संग नर नामे नमा संग नर कामे नमा संग नर दाते नमा संग नर काते नमा संग नर तूते नमा संग भूते नमा संग लोके नमा संग अशोके नमा संग नर तापे नमा संग तापे नमा संग कर्माने नमा संग दाने नमा संग गाहे नमा संग बाहे नमा संग प्रवर्गे नमा संग स्वर्गे नमा संग परभोगे नमा संग सजोगे नमा संग रंगे नमा संग पंगे नमा संग गमे नमा संग नमास्तास्तरमे नमा संग जलाश्रे नमा संग नराश्रे नमा संग जाते नमा संग पाते नमा संग मजबे नमास्तास्त जबे अदेशंग देशे नमा संग पेशे नमा संग नरतामे नमा संग नरबामे नमो सर्व काले नमो सर्व दयाले नमो सर्व रूपे नमो सर्व भूपे नमो सर्व कापे नमो सर्व सापे नमो सर्व काले नमो सर्व काले नमास्तास्त देवाय नमास्तंग पेवाय नमास्तंग जनमे नमास्तंग सुबनमे नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे नमो काल काले नमास्तास्त दयाले नमास्तंग वर्णे नमास्तंग मरणे नमास्तंग जरारंग नमास्तंग करतारंग नमो सर्वतंदे नमो वस्ताबंदे नमास्तंग नरसाके नमास्तंग नरबाके नमास्तंग रहीमे नमास्तंग करीमे नमास्तंग अनंते नमास्तंग महांते नमास्तास्त रागे नमास्तंग सुहागे नमो सर्वसुखं नमो सर्वपोखं नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो योग योगे नमो भोग भोगे नमो सर्वदयाले नमो सर्वपाले चाचरी चांद।

0: सचे तेरे खंड सचे ब्रह्मांड सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करने सर्व विचार सच्चा तेरा अमर सच्चा दीवान सच्चा तेरा हुक्म सच्चा फरमान सच्चा तेरा कर्म सच्चा निशान सच्चे तो व्याखे लाख करोल सच्चे सब शान सच्चे सब जोर सची तेरी शिव सची सलाह सची तेरी कुदरत सच्चे पासा नानक सच ध्यान सच्चे जो मर जमे सो कच न कच महला पहला
1: वड्डी वड्याई जप जनाऊ वड्डी वड्याई सच लियाऊ वड्डी वड्याई जन जन खाऊ वड्डी वड्याई जाने लाऊ।